नमस्कार, सुप्रभात रसिकश्रोतेहो. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत सर्व रसिकश्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज वार रविवार, भारतीय सौर दिनांक 31 जेष्ठ शके 1948, अर्थात दिनांक 21 जून 2026. प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र सहक्षेपित करीत आहोत.

श्रुतः अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत आशा भोसले.

श्रोतो आपण ऐकत आहात अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. मधुकर गोळवलकर यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सुधीर फडके.

श्रोतहो, आत्ताच आपण सुधीर फडके यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. बाळ माटे यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत माणिक वर्मा.

श्रोतेवाद त्याचा आपण माणिक वर्मा यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं बाळ माटे यांचं. FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, या गीताबरोबरच अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. सकाळचे 6:30 होत आहेत. थोड्याच वेळात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात एकाच वेळी होणाऱ्या सामूहिक योगासने प्रदर्शनाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचं पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोड येथून थेट प्रसारण आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:17 झाली आहेत. आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, नमस्कार.
4: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधी

0: ज्या काळापर्यंत 3000 यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात.
1: बर,
0: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
1: नक्कीच.
0: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3000 रुपयाला येते.
1: हो,
0: मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅमच जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
1: अच्छा,
0: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेन जी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्याप्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात. कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय, त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
1: अच्छा,
0: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही SIP किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15,000 रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं. सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काही टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.

श्रोते हो, आत्ताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 8:23 झाली आहेत. आता ऐकूया काही भावगीतं. संदीप खरे यांचं गीत, सलील कुलकर्णी यांच्या संगीत निर्देशनात, गायक स्वर आहे बेला शेंडे यांचा.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे. वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7. चला योगाला जीवनाचा भाग बनवूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे. वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7. चला योगाला जीवनाचा भाग बनवूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकर

0: चौहान स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे। वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7। चला योगाला जीवनाचा भाग बनवूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया।
1: FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजत आहेत। थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं। कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला। योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो। केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे। म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो। योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले,
1: योग किसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है। भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है। इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग। उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे। जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे। नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत। या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज

दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळं होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण

0: दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही, तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळच्या 8:40 झाली आहेत. आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं भावगीत. गजानन वाटवे यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत रंजना जोगळेकर.

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे 8:45 झाली आहेत. आता ऐकूया अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: आपली मराठी।
1: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इ.स. 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत। या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
2: सर्वांना नमस्कार।
1: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा।
2: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला
1: अगदी बरोबर।
2: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे। आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे।
1: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20। तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
2: अगदी। तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे, आपण पाहिलंच
1: बरोबर।
2: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे, ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे। त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे। आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते 1999 या वर्षी झालं होतं आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती। आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे। त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत। आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय। आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे।
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी। आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात, याविषयी जरा सांगा।
2: अगदीच। आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1701

0: 89 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे, खूप.
0: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात

0: त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियरबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
0: हो हो
1: असं
0: हो.
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीचं सगळी माहिती मिळेल.
0: अगदी
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्त्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडमने लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंदी या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मेराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्यांचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे

0: क्रमांकित आहेत ते नेमले जातात. तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतो आहे. तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
1: अगदीच तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपुरेगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजय वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
0: सर, हे 16 ते 20 खंड आहेत तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाल आहोत. तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
1: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, TN शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
0: सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
1: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
0: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratehi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात, अभिजात.
4: श्रोतेहो, आत्ताच आपण अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर

घेत आहोत। श्रोतेहो सकाळचे 9 वाजत आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 9:10 विविध भारती प्रसारण सेवेचे विध्रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील।

आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नाम विस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून

0: विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA ने काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज NEET UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA ने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA चे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष ST गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालयं, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या NEET UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी SD 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: एफएम 100.5 मेगाहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत, वेळ झाली आपण आतुरतेनं वाट पाहत असलेल्या कार्यक्रमात।

0: ची अर्थात हॅलो खानदेश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम.
1: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10 वाजले आहेत.
2: सुनबाई.
3: काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत.
3: जसे?
2: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
3: मग देवाणघेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा.
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
3: तो काय सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
3: तुम्ही पण ना सासूबाई.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
6: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे. वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7. चला योगाला जीवनाचा भाग बनवूया. निरोगी जीवनाचा संकल्प करूया.

हॅलो खानदेश, हा फोन इन कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम तमाम रसिकांना कविताचा प्रेमपूर्वक नमस्कार. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी सहाय्य आहे सुनील मोरे आणि सुनील महाजन यांचं. श्रोते हो, या कार्यक्रमात आज ज्या श्रोत्यांशी मी संवाद साधत आहे, गाणं सांगितलेलं आहे, त्या सर्व श्रोत्यांनी कृपया आम्हाला 3 महिन्यानंतर कॉल करावा, जेणेकरून इतरही श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. चला ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो खानदेश.

0: हेलो कांदेश,
1: हॅलो धुळे केंद्र,
0: बोला.
1: नमस्कार.
0: तुमचं नाव सांगा,
1: हॅलो.
0: तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगली.
0: राजाराम काय करता?
1: मी घरीच असतो सध्या, सेंटरिंग काम करत होतो. आता बंद केलंय.
0: बर, गाणं कुठलं ऐकायचं आहे?
1: जंजीर मधलं यारी है यार मेरा.
0: अच्छा, ऐकवते.
1: राम कृष्ण,
0: धन्यवाद.

0: बोला, नाव सांगा तुमचं. आवाज येतोय का तुम्हाला माझा? सांगा नाव सांगा तुमचं.
1: मी सय्यद युनूस बोलतो, आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना.
0: बर, कसा चाललाय तुमचा व्यवसाय?
1: माझा व्यवसाय एकदम मस्त चाललाय.
0: चला गाणं सांगा आवडीचं.
1: गाणं मला हम हेराई प्यार किया चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: कुठलं?
1: मुझसे मोहब्बत का इजहार करती, काश कोई लड़की मुझे प्यार करती.
0: अरे वा, छान गाणं आहे.
1: हो मॅडम,
0: बऱ्याच दिवसानंतर लागणार आहे.
1: हो
0: चला, सुंदर गाणं आहे, ऐकवते.
1: हो, या गीतासाठी मित्र होते काही? दशरथ सागुते, भोकरचे पत्रकार हरिभाऊ बिडवे, गणेश भवरे, इश्न भवरे, दीपक जाधवे, परमेश्वर शिंदे.

0: हॅलो, बोला, नाव सांगा.
1: हो, पवित्र मॅडम बोलताय ना?
0: तुमचं नाव सांगा ना.
1: बालसाहेब देवरे, मॉडी नगर.
0: बर, काय करता तिथे तुम्ही?
1: मी ड्रायव्हर होतो.
0: ड्रायव्हर होता? बर, ठीक आहे.
1: सध्या घरी मॅडम.
0: बर, गाणं सांगा आवडीचं.
1: काही बोलते, मराठी गाणं द्यायचं होतं.
0: बर, विठ्ठलचं गाणं ऐकायचं आहे.
1: हो,
0: धन्यवाद, ऐकवते. हा,

0: हॅलो खानदेश.
1: हॅलो खानदेश.
0: नाव सांगा. नाव आवाज येतोय तुमचा मला.
1: माझं नाव नैतिक सुरेश गोरे. मी इयत्ता 11वीला आहे आणि मला तुम्हाला एक गाणे द्यायचं आहे. डॉन पिक्चरचं गाणे आहे पान बनारस वाला, ते गाणं लावायचं मॅडम.
0: बर, अभ्यास चांगला करा.
1: हो मॅडम, अभ्यास चांगला करतो.
0: चला धन्यवाद. ऐकवते
1: मॅडम.
2: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. आहा, अरे

0: वाला ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला।
1: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे। वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7। चला योगाला जीवनाचा भाग बनवूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया। हॅलो खानदेश।
2: हॅलो,
1: बोला, नाव सांगा।
2: हो नमस्कार मॅडम, मी बहादर करून नरेंद्र सोनार बोलतोय।
1: अच्छा सोनार जी, बोला।
2: तर म्हटलं गाणं द्यायचं होतं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा।
1: शोरचं गाणं।
2: हो त्या आधी एक कविता बोलू का म्हटलं पावसावरची।
1: बिलकुल, कविता बोला, एखादी वेळ।

0: होऊन जाईल तुमची कविता पावसाने ऐकायला हवी नाही का?
1: हो नमस्ते मॅडम, मी बोलतो कविता. देवाला विनंती गीत करतोय मी.
0: बर,
1: तुमच्या वाटेकडे डोळे लागले आमचे, तुम्हीच सांगा केव्हा होणार आगमन मेघ राजा तुमचे. नागरणी वखरणी करुणी तयार झाले शिवार, नागरणी वखरणी करुणी तयार झाले शिवार, बीज विजवाई आणून सर्व आहे तयार. येऊन लवकर आता मन आनंदी करा आमचे, तुम्हीच सांगा मेघ राजा केव्हा होणार आगमन तुमचे. दरवर्षी मृग नक्षत्रात होते तुमचे आगमन, दरवर्षी मृग नक्षत्रात होते तुमचे आगमन, या वर्षी काय झाले दुःखी तुमचे मन. नका करू असे मेघराजा, घ्या जरा समजून आमचे मनोमन. तुमच्यावरच आहे अवलंबून सर्वांचे जीवन, उद्यापासून सुरुवात करा सुजलाम सुफलाम करण्याला. अशी कविता मी केलेली आहे मेघराजाला विनंती.
0: छान आहे, छान छान विनंती केली तुम्ही. तुमची विनंती मेघराजा नक्की ऐकेल.
1: हो फार दिवस झाले आला नाही ना अजून, त्याच्यामुळे तर नाव सांगतो. संतोष सोनार, नरेंद्र सोनार, बंडू दादा, सनी मुन्ना.
0: चला धन्यवाद, ऐकवते.

0: हॅलो खानदेश,
1: हॅलो,
0: बोला. नाव सांगा, नाव सांगा, नाव येतोय आवाज तुमचा मला.
1: हा, मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जानून दशरथ सागुते बोलतो.
0: दशरथजी बोला.
1: कसे मॅडम आपण?
0: छान आहे. तुम्ही सांगा, तुमचं काम कसं चाललंय?
1: आमचं काम बी खूप छान आहे मॅडम. सध्या आता शेतातले कामं चालू आहेत मॅडम.
0: पण तुम्ही सगळे पावसाचीच वाट पाहत असणार ना की शेतीची कामं?
1: पावस सगळं झालेलं आहे, खाली पावसाची वाट पाहतोच मॅडम.
0: चला, गाणे सांगा आवडीचं.
1: मॅडम चित्रपट आहे आज का अर्जुन. आणि गीताचे बोले गोरी हे कलाइया,
0: हे नादे मुझे हरी हरी चुडिया. चला ऐकवते, छान गाणं आहे. धन्यवाद.

0: हॅलो खानदेश.
1: हां नमस्कार.
0: नमस्कार जी, बोला.
1: मी एरंडू तालुका, जळगाव तालुका आणि पाचवा तालुक्यातून सुनील सकाराम बोडरे बोलतोय.
0: सुनील बोडरे, तुमचे फोन असतात, बोला.
1: सर्वांना एक विनंती आहे श्रोत्यांना, यावेळेस फक्त झाडे लावा, कारण की सध्या झाडे लावा म्हणजे झाडे लावू नका, त्याचं संगोपन करा.
0: सर
1: श्रोत्यांना सांगतोय माझ्या वतीने,
0: तुम्ही कितीही सांगितलं तरी मागच्या वर्षी जे झाडं लावले ते पहिले जगवायला पाहिजे ना.
1: हा जगवायला महत्वाचं आहे ना, तर काय आणि आता सध्या उन्हाळा, आता सध्या फळांचं म्हणजे जांभूळ आणि आंब्याचं चालू आहे सीझन, ते बिया वगैरे असतात ना, ते सुकवून आपण बाहेरगाव जातो किंवा तिथं आपण चिठ्ठी फेकल्या पाहिजे, त्याच्याने म्हणजे ते झाडांचं संगोपन होईल. ते बिया उगल्यानंतर आपण 100 बी बी कोया किंवा बिया टाकल्या ना, तर त्याचा फायदा 100 कोयांतर की 50 तरी उपतील माझ्या मनाने सांगतो.
0: बरं, गाणं सांगा आता.
1: मला गाणं ऐकायचं होता, तम्मा तम्मा दोंगे गाणं आहे.
0: चल ऐकव. ते
1: गाणं म्हणजे माझ्या परिवाराला ऐकायचं आहे. सुनील सकाराम बोडरे, रंजना आपलं प्रतिभा बोडरे, साई बोडरे, सिमरन बोडरे, श्रद्धा बोडरे, नंजनाताई बोडरे, सर्वांना हे गाणं ऐकायचं आहे.
0: बरं ऐकवते. धन्यवाद.

0: हॅलो खानदेश,
1: हॅलो.
0: बोला ना, सांगा तुमचं.
1: मी पांडुरंग सूर्यवंशी बोलतोय ताई, सुलाई मातानगर चाळीसगाव जिल्हा जळगावहून.
0: पांडुरंग सूर्यवंशी काय करता जी?
1: मी आता सेवानिवृत्त आहे ताई. आता मला हिंदी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे.
0: कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: चित्रपटाचं नाव आहे सुहाना सफर. आणि गायिका आहेत स्वर्गीय सुमन कल्याणपूर ताईंचा गोड आवाजातील गाणं आहे. बोल आहे हा हा आहे सुहाना सफर.
0: सुमन कल्याण
1: मित्रांची नावं सांगतो. बादरपूर रथचौक जिल्हा जळगाव इथून संतोष दादा सोनार, रेखा सूर्यवंशी, नव्या ठाकूर, दियान ठाकूर.
0: बर, धन्यवाद. ऐकवते हो.

0: पांडुरंग सूर्यवंशी आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीच्या या गीतासह आजचा हॅलो खानदेश हा फोन इन कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी सहाय्य होतं सुनील मोरे आणि सुनील महाजन यांचं. सर्व श्रोत्यांना विनंती की या कार्यक्रमात ज्यांनी फोन केलेला आहे, गाणं सांगितलेलं आहे, कृपया त्यांनी आम्हाला 3 महिन्यानंतर कॉल करावा, जेणेकरून इतरही श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. भेटूया पुढील हॅलो खानदेश या फोन इन कार्यक्रमात. कविताचा नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो खानदेश हा आपला आवडता फोन इन कार्यक्रम ऐकला. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम.

0: FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211

श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळच्या 11:05 झाली आहेत. वेळ झाली आनंद मेळा या बालमित्रांसाठी असलेल्या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुर्गेश भास्कर चौहान याची योगिता चौहान यांनी घेतलेली मुलाखत.

0: आनंद मेळा ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि बालमित्रांना योगिताचा नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्रम. तर बालमित्र हो, रविवार म्हटला म्हणजे आनंद मेळा हा कार्यक्रम आपल्या रेडिओवरती येत असतो, तेव्हा आपण सगळेच जण वाट बघत असतात त्या रविवारची, आणि आज कुठला मित्र आपल्याला भेटणार आहे याविषयी आपल्याला कुतूहल असतं. तेव्हा आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये दुर्गेशला बोलवलेलं आहे आणि आज आपण त्या दुर्गेशशी खूप छानशा अशा गप्पा मारणार आहोत. दुर्गेश, तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर दुर्गेश, तुझं पूर्ण नाव काय?
1: माझं पूर्ण नाव दुर्गेश भास्कर चव्हाण.
0: तू किती वर्षाचा आहेस?
1: मी 13 वर्षाचा आहे.
0: कुठे राहतोस?
1: निकुंभ्याला.
0: निकुंभ्याला राहतोस. बर, जन्मापासूनच तिकडेच आहेस का?
1: हो.
0: अच्छा, तुझ्या घरात कोण कोण असत?
1: माझे वडील, माझी आई, लहाना भाऊ आणि मी.
0: वडील काय करतात तुझे?
1: शेती काम
0: करतात. आणि आई काय करते?
1: घरात
0: काम करते. मग तुझ्या वडिलांची शेती आहे तर मग आई शेतीला मदत पण करते का?
1: हो.
0: अच्छा, मग तू पण करतो का?
1: हो.
0: अच्छा, तू काय मदत करतो पप्पांना?
1: मी आज जसं तर आता कपाशी लावण्याचं काम होतं, कपाशी लावण्यामध्ये मदत केली, जे काम आहे त्याच्यामध्ये मदत.
0: मग तू नेहमी जातोस का?
1: हो.
0: अच्छा, मग तू कोणत्या शाळेत जातोस?
1: मी PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.
0: अच्छा, आता कितवीला आहेस मग?
1: मी आता 8वीला.
0: 8वीला आहेस. तुझ्या शाळेविषयी तुला कुठली गोष्ट आवडते?
1: माझ्या शाळेविषयी आवडणारी गोष्ट म्हणजे माझ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होतात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जसे की गणेश मूर्ती निर्मितीचा कार्यक्रम, कथाकथन स्पर्धा याविषयी कार्यक्रम असतात. माझ्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगाची शाळा, APJ अब्दुल कलाम सायन्स लॅब आहे, कॅम्प्युटर रूम आहे, या सर्व गोष्टी माझ्या शाळेविषयी मला आवडतात.
0: अच्छा, तर मग आता तू बोललास की तुझ्या शाळेमध्ये गणेश मूर्तीची निर्मिती होते.
1: हो,
0: बरोबर.
1: हो,
0: मग गणेश मूर्तीची निर्मिती दरवर्षी होते का?
1: हो, दरवर्षी होते.
0: अच्छा, तुम्ही दरवर्षी करतात सगळेजण मिळून. मग तुम्ही शिकलेले आहात का?
1: हो.
0: सगळेजण शिकले का? मग कोणी शिकवलं तुम्हाला?
1: आम्हाला धुड्यातून एक सर यायचे गणेश मूर्ती शिकवण्यासाठी.
0: मग बनवले म्हणजे मग पूर्ण रंग वगैरे देऊन गणेश मूर्ती बनवली का?
1: हो, रंग देऊन गणेश मूर्ती.
0: अच्छा, मग तुमच्या शाळेतून अशा तुम्ही किती मूर्ती बनवल्या की फक्त तुमच्या शाळेपुरताच बनवली?
1: नाही, आम्ही विद्यार्थ्यांनी जे बनवलेल्या आहेत ना ते त्यांच्या घरी घेऊन जायचं, असे कित्येक मूर्ती आम्ही बनवलेल्या आहेत.
0: अच्छा, मग तुम्ही कलर वगैरे देऊन त्याला डेकोरेटिव्ह सगळं पूर्ण असं डेकोरेशन करून पूर्ण रेडी करायचे का मूर्ती?
1: दरवर्षी आम्ही गणेश मूर्ती घरा विकत न आणता त्याच मूर्ती आम्ही विसर्जन.
0: अच्छा, मग ती गणेश मूर्ती कुठल्या यायची बनवत होती तुम्ही?
1: शाडू मातीची
0: मूर्ती का बनवतात बेटा?
1: शाडू मातीची मूर्ती कारण ती जास्त वेळ टिकते.
0: आणि त्याचं अजून एक दुसरं काय आहे ते मला सांग.
1: रंग भारी.
0: नाही, शाडू मातीची मूर्ती लगेच विरघळते.
1: ओ,
0: पाण्यामध्ये शाडू मातीची मूर्ती लगेच विरघळते. म्हणजे जर कधी आपण ज्यावेळेला गणपतीचं ज्यावेळेला आपण विसर्जन करतो तर त्यावेळेला आपण पाण्यामध्ये जेव्हा आपण आता नदीमध्ये टाकतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं विसर्जन करतात, पण बऱ्याच वेळेला असं होतं की ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून वगैरे बनवलेल्या ज्या मूर्त्या असतात त्या विरघळत नाही आणि त्या तशाच्या तशा पडलेल्या असतात. मग त्या मूर्त्यांची हेळसांड होते. त्यापेक्षा मग शाडू मातीचा प्रकार असा असतो, ह्या मातीने जर आपण मूर्ती बनवलेली असली तर ती पाण्यामध्ये पटकन विरघळते आणि आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही, कारण आपण काही खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवत नाही.

0: छोटे आपल्याला पाहिजे तर आपण घरी सुद्धा ड्रम मध्ये बादली मध्ये आपण त्याचं विसर्जन करू शकतो आणि ते पाणी आपण झाडांना देखील घालू शकतो. म्हणजे त्याच्याने आपलं पर्यावरणही बिघडत नाही आणि सगळं व्यवस्थित राहत. बरोबर आहे ना? हा, ही माहिती तुला होती का?
1: नाही होती.
0: बर, तर मग शाडू मातीची मूर्ती खास याच्यासाठी आपल्याला बनवायची असते आणि तशीच बनवावी. तुम्ही तसे बरोबर. बरं, तू अजून म्हटलंस की तुमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा होतात. बरोबर, कुठल्या कुठल्या होतात?
1: आमच्या शाळेमध्ये महाराष्ट्राचा भूगोल असे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर देतात, त्याच्यामध्ये नंबर निघतात मुलांना.
0: अच्छा, मग तू कधी दिलेली आहे परीक्षा?
1: हो, दिलेली.
0: कुठली स्पर्धा परीक्षा दिली?
1: मी स्पेलिंग नॉलेजची परीक्षा दिलेली.
0: स्पेलिंग नॉलेज म्हणजे काय?
1: स्पेलिंग नॉलेज म्हणजे स्पेलिंग पाठांतर करणे आणि त्यांच्या पेपर चार ऑप्शन राहायचे, त्याच्यामध्ये जी स्पेलिंग आपल्याला बरोबर वाटली त्याच्या गोल भरायचा, त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला.
0: अच्छा, आपल्याला बरोबर वाटलं म्हणजे तुझा अभ्यास असेल ना
1: त्याचा,
0: म्हणजे हे स्पेलिंग आहे बा असं बनवून की अगदी ठोकताळा म्हणून, तर आपण आपल्याला जे माहिती आहे आपण तेच भरणार ना तिथे, तशा याच्याने ती स्पेल. मग असे किती वेळा तू ती परीक्षा दिली आतापर्यंत?
1: आतापर्यंत ती एकदा दिलेली आहे. महाराष्ट्राचे भूगोल दोनदा दिलेली आहे.
0: अच्छा, महाराष्ट्राचा भूगोल यात काय काय तुम्हाला मग विचारलं जायचं?
1: महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये विचारलं जायचं आणि तिथे पेपरच असायचा.
0: अच्छा,
1: आणि गोलांमधून गोल भरायचे असायचे.
0: अच्छा, मग त्या पण परीक्षेमध्ये तुला नंबर मिळालेला का?
1: नाही, त्या परीक्षेमध्ये नंबर नाही मिळालेला, पण मी प्रयत्न करत राहतो जर नंबर मिळाला.
0: अच्छा अच्छा अच्छा, बर. अजून तुझ्या शाळेमध्ये कथा कथनाचं पण स्पर्धा होतात. बरोबर, तर मग तू भाग घेतलाय का त्याच्यात कधी?
1: मी घेतलेला नाहीये, पण एक गोष्ट सांगितलेली होती तिथे.
0: अच्छा अच्छा, कुठली गोष्ट?
1: एक जादुई, ते आपण दडंदड तो घटे घटे म्हणता आमच्या भाषेमध्ये, त्याच्या
0: घट्या.
1: हो, त्याच्याशी ती गोष्ट म्हणलेली.
0: बर, सांग ना मग, तुला येते का ती गोष्ट? आपले लहान बालमित्र ऐकताय तुझी मुलाखत. बरोबर, तर मग आपण त्यांनाही समजेल की काय भास्कर म्हणजे दुर्गेशने काय आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे आणि तुझ्या छोट्या गावातून आलेला आहे तर आज इकडे शहरातले लोक पण सगळे ऐकतात, तर सगळ्यांना समजेल की तुझं काय तुला गोष्ट सांगायची आहे, कुठल्या प्रकारचं आहे. तर तू सांग आपल्या बालमित्रांना ती गोष्ट.
1: एके दिवशी दोन भाऊ राहायचे, एक लहाना आणि एक मोठा. एके दिवशी त्यांच्यामध्ये खूप भांडण झालं, दोघी जण वेगवेगळे राहू लागले. लहान भाऊ खूप असा म्हणजे लालची नव्हता, मोठा भाऊ लालची होता. मग लहाना भाऊ एके दिवशी जंगलामध्ये गेला लाकडं तोडायला. मग त्याला एक म्हातारी मिळाली. ती म्हातारी म्हणे, माझं एवढं लाकडांचं वजन माझ्या घरापर्यंत पोहोचवून देतोस का? मग त्याने हो म्हणलं, मी पोहोचवून देईल. लगे मग ती म्हातारी म्हणे, तू एवढं माझं काम केलं मी तुला बक्षिसामध्ये जादुई घटे देतो म्हणे. ते जादुई घटापासून तू जे पण मागशील ते घटे तुला देईल म्हणे, आणि जर त्याला बंद करायचं असेल तर लाडफडकं टाकावं लागेल म्हणे. मग तो ते जादुई घटा आपल्या घरी घेऊन आला. ते घरी घेऊन त्याने पहिले धान्य मागितलं, ते सर्व मागितलं. मग तो इकून इकून थोडा श्रीमंत व्हायला लागला. मग त्याच्या मोठ्या भावाला वाटलं की हा एवढा श्रीमंत कसं काय होतोय. मग तो मोठा भाऊ एका रात्री ते सर्व पाहून घेतलं आणि एका रात्री ते जादुई घट चोरून नेऊन गेला. आणि एक तो जहाजामध्ये जात होता, त्याला काही किडे पायाला चावले. ते किडे मीठ लागणार होतं, त्याने जादुई घटापासून मीठ मागितलं. मग ते मीठ तो जादुई घट देऊ लागला, पण त्याला माहित नव्हतं हे बंद कसं करायचं लाल फडकं टाकून बंद. पण मग ते जादुईचं मीठ करतच राहिलं, करत असं मोठे डिगर बनले, त्याच्यामध्ये तो दाबून मरून गेला. त्या गोष्टीपासून स्वार्थ हे कधीच पुढे नाही घेऊन जाणार आपल्याला.
0: अच्छा, बोध हा आहे की स्वार्थीपणा माणसाला कधीच पुढे नेत नाही. त्याच्यात जो तो घट्या शब्द वापरला, तर तो घट्या म्हणजे एक दळणाचं साधन आहे. म्हणजे अगोदरच्या जुन्या काळामध्ये आपले आजी म्हणा किंवा अगोदरचे जे जुने लोक होते, तर ते त्या जात म्हणतात त्याला.
1: बरोबर
0: ना? जात म्हणतात ना, दगडाचं असतं, तर त्याच्यामध्ये दळण दळायचे आणि त्याच्यापासून जे पीठ तयार व्हायचं त्याच्यापासून पोळी भाकरी तयार करून आणि ते खात होते. जे की आता चक्कीवरती दळण होतात ते त्यावेळेला ते जात्यावरती व्हायचे, जे तू घट्या म्हणतोय त्याला. बरोबर आहे ना? हा, तर घट्या हा शब्द तुमच्या छोट्या छोट्या खेडेगावातनं पटकन लक्षात येतो. आपल्या इकडे थोडस शहरामध्ये बऱ्याच जणांना हे माहिती असायला थोडस हे, म्हणून मी त्याचं दुसरं नाव सांगितलं तुला, जात. तुझ्या शाळेमध्ये सर लोक असतील, कुठले सर तुला आवडतात?
1: मला आवडणारे सर्व सर, तिथं असं नाही की एका सर आवडत नाही ते नाही, पण सर्व सर छान,
0: सगळे सर चांगले शिकवतात. तरी पण त्यातले त्यात तुला कुठला विषय आवडतो?
1: मला विज्ञान हा विषय आवडतो.
0: का आवडतो बेटा?
1: विज्ञानामध्ये केमिकलांचे प्रयोग

0: असतात, जलचर प्राणी, स्थलीय प्राणी, असे वेगळ्या प्राणींचा समूह असतो. सर्व प्रकारचं शिक्षण विज्ञान विषयामध्ये असतं, त्यामुळे मला विज्ञान विषय.
1: अच्छा, खूप लहान मुलांना तर विज्ञान विषय आवडत नाही, तुला आवडतो. त्याच्यामध्ये जे फॉर्मुले असतात, फॉर्मुलाच म्हणतात ना त्याला, फॉर्मुले असतात, तर मग ते लक्षात राहत नाही बऱ्याच मुलांना. मग तुला काय आवडतो विज्ञान विषय?
0: मला त्या विज्ञान विषयामध्ये प्रयोग करायला आवडतं जास्त.
1: अच्छा, प्रयोग म्हणजे तुला कुठले प्रयोग, म्हणजे काय प्रयोग करायला आवडतो?
0: की आता मी मोबाईलमध्ये बघतो, मिठाचं पाणी घ्यायचं एक आणि एक साधं पाणी घ्यायचं. त्यामध्ये जर बटाटे टाकला मिठाच्या पाणीमध्ये, वरती तरंगतो आणि पाण्यामध्ये खाली बुडून जातो. मी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला आवडतं मला.
1: अच्छा, हे तुझं झालं, हे आता आपण घरी पण करू शकतो मिठाच्या पाण्याचं. मग तू तुझ्या शाळेमध्ये काही प्रयोग करून बघितले?
0: शाळेमध्ये करून बघितलेले.
1: बरं, करून पाहिलेले आहेत. बरं, मला सांग तुला कोणते कोणते छंद आहेत?
0: मला छंद कविता चालीत पाठांतर करण्याचा छंद आहे. अजून पुस्तक वाचण्याचा छंद.
1: पुस्तक वाचण्याचा? कुठले कुठले पुस्तक वाचले आतापर्यंत?
0: मी आतापर्यंत माहित आहे का तुला, हे पुस्तक वाचलेलं आहे.
1: अच्छा, माहित आहे का तुला?
0: हो हो.
1: कोणाचं आहे ते?
0: एम आर कदम.
1: बरं, कोणी सांगितलं का तुला की हे वाचा असं म्हणून?
0: हो, मी वाचनालयामधून, शाळेच्या वाचनालयातून घेतलं होतं हे पुस्तक. आमच्या हर्षदा बोरसे मॅडमांनी सांगितलं.
1: तर म्हणजे तुमच्याकडे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये बरीचशी पुस्तकं असतील.
0: हो, बरीचशी.
1: शाळेच्या व्यतिरिक्त तुला वाचनाची आवड आहे.
0: हो.
1: अजून कसली आवड आहे तुला? खेळायला वगैरे आवडतं?
0: हो, खेळायला.
1: काय आवडतं?
0: कबड्डी, खो खो.
1: अच्छा, मग शाळेमध्ये स्पर्धा होतात का तुझ्या?
0: हो, खेळायच्या.
1: त्याच्यामध्ये तू असतोस का?
0: नाही.
1: नाही. मग तुला हे असंच आवडतं?
0: हो.
1: मग शाळेमध्ये तुला मित्र असतील?
0: हो.
1: किती मित्र आहे?
0: दोन.
1: दोनच मित्र आहे?
0: हो, असे तर भरपूर मित्र आहेत, खरे मित्र.
1: जिगरी दोस्त?
0: हो, जिगरी दोस्त.
1: जिगरी दोस्त. कसे का बरं आवडतात तुला ते दोघं मित्र?
0: ते दोघं मित्र काही पण काम राहिलं तेव्हा बी उभे राहता, आणि काही काम त्यांचं बी काम राहिलं तरी मला बोलतात.
1: तुझ्या मित्रांबरोबर काय खेळ वगैरे खेळतो का नाही?
0: हो, खेळतो.
1: अच्छा, कोणते खेळ खेळता मग तुम्ही?
0: आम्ही पकडा पकडी खेळतो, लपाछापी खेळतो.
1: मग अभ्यास केव्हा करता?
0: अभ्यास शाळेच्या वेळे, शाळेमध्ये खेळायची सुट्टी होते ना तेव्हा खेळतो, वर्गामध्ये अभ्यास करतो, घरी घरीचा अभ्यास करतो.
1: अच्छा, शाळा किती ते किती असते?
0: 11 ते 5.
1: 11 ते 5 असते.
0: शाळेमध्ये वर्गात अभ्यास करायचो, संध्याकाळी शाळेतून घरी आलो का हात पाय धुतले का मग अभ्यासाला बसायचं.
1: किती वेळ अभ्यास करतोस?
0: अर्धा, एक तास.
1: एक तास? एक तासामध्ये अभ्यास होऊन जातो.
0: हो.
1: वर्गामध्ये कितवा नंबर येतो तुझा?
0: पहिला. मॉनिटर आहे वर्गाचा मी.
1: तू मॉनिटर आहे?
0: हो.
1: मग पहिला नंबर येतो तुझा?
0: हो.
1: मग तुला सगळे विषय आवडतात का?
0: हो, आवडतात.
1: अच्छा, कुठल्या विषयामध्ये मार्क जास्त मिळतात तुला?
0: गणित.
1: गणितामध्ये?
0: हो, गणितामध्ये.
1: गणित तर सगळ्यांचा आवडता विषय आहे, तुझा आवडता विषय आहे का?
0: हो, गणित पण आवडतं.
1: गणित पण आवडतो तुला, विज्ञानाबरोबर तुला गणित पण आवडतो.
0: हो.
1: घरात तुझ्या आई आहे, पप्पा आहे, तुझा छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ काय करतो तुझा?
0: छोटा भाऊ पण शाळेत जातो माझा.
1: तो कितवीला जातो?
0: तो आता 7वीला आहे. हो, खेळतो. घर
1: मारामारी पण करतो?
0: थोडी थोडी.
1: रोज होते का?
0: हो.
1: कोण कोणाला मारत?
0: दोघे जण एकमेकांना मारत.
1: दोघे जण दोघांना मारता?
0: हो.
1: पप्पा फक्त शेती करता?
0: हो, शेतीच करता.
1: अच्छा, मग तुमच्या शेतीमध्ये काय काय असतं?
0: कपाशी असते, मक्का, कांदा.
1: कांदा?
0: हो, कांदा.
1: अच्छा, एवढेच पिकं असतात?
0: नाही, असतात अगोदर जास्त थोडे असतात. बोरं असतात, पपई, केळी.
1: अच्छा, मेन पिकं हे असतात सगळे, बाकीचं हे साईडला असतंच बहुते, थोडंफार ते असतं. पप्पा केव्हा जातात शेतामध्ये?
0: पप्पा सकाळी आंघोळ करून 9-10 वाजेला जातात.
1: 9 वाजेला जातात?
0: हो.
1: आणि मग तू केव्हा जातो त्यांना मदत करायला?
0: तेव्हाच जातो मी पण, पण मी घरी येऊन लागतो, पप्पा शेतात राहतो.
1: मग तुमचं घरापासून शेत जवळ आहे का लांब आहे?
0: जवळ आहे.
1: जवळ आहे का? शेतामध्येच घर आहे तुमचं?
0: नाही.
1: नाही ना?
0: गावामध्ये.
1: गावामध्ये घर आहे.
0: हो.
1: मग गावापासून शेत लांब आहे का थोडं?
0: नाही, जवळ आहे थोडं. म्हणजे म्हणायचं असं, गाव बाहेर गेलो का लगेच आमचं शेत आहे.
1: अच्छा, मग आई आणि म्हणजे आई पण जाते का मग?
0: हो, आई पण जाते. काम असलं का?
1: आई काय काम करते मग शेतात?
0: आई शेतीमधले निंदायचं काम करते, कपाशी वेचायचं, कांदे उपडण्याचं.
1: अच्छा, तुला पण सगळं काम येत असेल मग?
0: हो.
1: मग आई आणि पप्पा मधून कोण आवडतं?
0: दोघी जण आवडतात.
1: नाही, दोघं जण तर सगळ्यांना आवडतात, पण तुला जास्त कोण आवडत? दोघांपैकी जास्त कोण आवडतं? बघ, कुठलं तरी कोणीतरी आवडत असेल तुला जास्त. कोण तुझी बाजू घेत असेल ते तुला जास्त आवडत असेल. कोण आवडतं तुला जास्त? आई आवडत का बरं?
0: कारण आई जर वडील सुटायला लागले तर आई वडिलांना थांबवते त्याच्या.
1: अच्छा, म्हणजे मार नाही खाऊ देत?
0: हो.
1: अच्छा, पप्पा नेहमी मारतात का?
0: नाही, नेहमी नाही मारत. आतापर्यंत मारलेलं नाही, पण जास्त मोठी चुकी केली का मग मारत.
1: अच्छा, मग तू केली का कधी चुकी?
0: हो, केलेली आहे.
1: काय केलं?
0: मी एकदा घरातून येत होतो ना, मग माझ्या वडिलांना

0: जी रात्रीचा जायची बॅटरी होती ना ती फोडून टाकली होती त्या मारला.
1: अच्छा, मार खाल्लाय म्हणजे?
0: ओ खाल्लेला आहे.
1: दोघांपैकी कोण जास्त मार?
0: दोघ सारखे मार.
1: आई आणि पप्पा रोज धुता?
0: नाही रोज
1: नाही
0: नाही.
1: अच्छा, म्हणून तुला आई आवडते. पण आता तू घरी गेला, पप्पा म्हणतील तुला आई आवडते का माझून बदललं, तर मग काय करशील?
0: त्याच्यामुळे.
1: तुझ्या आठवणीतला एखादा दिवस सांगशील?
0: माझा आठवणीतला सर्वात आठवणीचा दिवस म्हणजे 14 नोव्हेंबर 2024 या दिवशी बाल दिवस होता.
1: अच्छा.
0: धुड्याला चावरा हायस्कूल मध्ये मोठा कार्यक्रम होता.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये मला अध्यक्षपद म्हणून बोलवलेलं होतं. शाळेत अर्चदा मॅडमांना फोन आला की तुमच्या शाळेतला एखाद्या विद्यार्थ्याला अध्यक्ष म्हणून आमच्या शाळेत पाठवा. तर मग मला पाठवलं होतं.
1: अच्छा, मग काय केलं तिकडे?
0: तिथं माझा फुलांचा देऊन बुके देऊन सत्कार केला, कॅन्डी बॉक्स दिला, असं बक्षीस मध्ये ट्रॉफी ते दिलं.
1: अच्छा, तुला अध्यक्ष म्हणून का बोलवलं तेव्हा? काय म्हणजे काय कारण?
0: तिथं भाषण बोलायचं होतं, कविता बोलायची होती. मग ते भाषण पाठांतर कविता पाठांतर मध्ये मी जास्त पुढे असत. त्यामुळे
1: कुठली कविता येते तुला
0: बोलून दाखव का तुम्ही?
1: मग
0: संगणक युगाचा आहे मी बालक, मला शाळेत पाठवतात रोज माझे पालक, मित्रामध्ये खेळा असं वाटतं मला मुक्त. आई बाबा शिक्षक म्हणतात अभ्यास करा फक्त, शिक्षणाच्या नावाखाली सारे करतात दमबाजी. आई खायला लावते नेहमी मेथीची भाजी, मोबाईल आता घेतला की आई डोळे वटारते, नाही मी ऐकलं तर कानाखाली मारते. कधी वाटतं बसून चित्र छान रंगवावं, कधी वाटतं छान छान पुस्तकही वाचावं, कधी वाटतं झाडाखाली गोट्या, कधी वाटतं मोरासारखं पिसरा फुलून नाचावं, कधी वाटतं झाडाखाली गोट्या खेळत बसावं, कधी वाटतं पावसाच्या सरे चिंब भिजावं, कधी वाट कुणाच्या भल्यासाठी जिजावं, कधी वाट चांदण्यात चिंब चिंब व्हावं, कधी वाट डगाचे आईस्क्रीम चाटून खावं, कधी वाट परीकडून पंख घ्यावे उधार, उडत उडत व्हावे आकाशात पसार, कधी वाट जादूचा दिवा आपण घासावा, जिन आपल्या आग्न्याची वाट बघत बसावा, मार्कांच्या लढाईत चिल्ला माझा जीव, कधी कधी वाटते मलाच माझी क्यू, ताण तणाव स्पर्धा यांचा आलाय मला वीट, अरे बालपणाचा आनंद घेऊ द्या नीट, सारे जग तुम्ही मला माझ्या नजरेतून बघू द्या, थोडं तरी तुम्ही मला माणसासारखं जगू द्या, नका लावू बालपणी हुशार मठ्ठचं लेबल, धीर धरा हळूहळू कडेल आमचा कल, प्रेम प्रेम काळजी कौतुक या आमच्या गरजा, नको ताण तणाव हवी खूप मजा, फक्त ऐकू नका आमचे यका कधीतरी, हाताची घडी तोंडावर बोट शाळेत आणि घडी.
1: छान अशी कविता, कोणाची कविता आहे ही?
0: ही सराफ मॅडमांनी मला लिहून दिलेली होती आमच्या शाळेतील स्मिता सराफ मॅडम.
1: अच्छा, त्या स्वतः कविता लिहितात का?
0: हो,
1: स्वतः कविता करतात का?
0: हो, त्या केव्हा केव्हा कविता करतात त्यांनीच मला लिहून दिलेली होती.
1: छान अशी सुंदर अशी कविता. मग तू ही कविता तिकडे सादर केली होती?
0: हो, सादर केली होती.
1: अच्छा, आणि मग भाषण काय दिलं?
0: भाषण बाल दिवसानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या.
1: अच्छा अच्छा, ते भाषण दिलं होतंस. मग तू अध्यक्षपद भूषवलं म्हणजे काय केलंस तिकडे अजून?
0: अध्यक्षपद भूषवून म्हणजे मी ते त्यांची काय परंपरा असतं, पंडित जवाहरलाल नेहरूच्या फोटोजवळ मेणबत्ती पेटवायची, तिथं पेटवलं, त्यांचे काही कार्यक्रम झाले तिथं बसले होते, कार्यक्रम बघितले.
1: अच्छा, मग तुला काय परीक्षण करायचं होतं का फक्त अध्यक्षपद म्हणूनच बसला होता तिकडे?
0: अध्यक्षपद म्हणून.
1: अच्छा अच्छा, मग तुम्ही सगळे मुलं मुलंच होते का तिकडे फक्त?
0: नाही, सर पण होते.
1: सर पण होते?
0: हो.
1: अच्छा, मग तुला कसं काय वाटलं त्या दिवशी अध्यक्षपद असं तुला कसं वाटलं एकदम?
0: त्या दिवशी मला खूप छान वाटलं
1: की आपण
0: अध्यक्षपद म्हणून.
1: अच्छा, तुझ्या आईला आणि वडिलांना पण खूप आनंद झाला असेल?
0: ते
1: पण आले होते का?
0: ते
1: पण आले होते ना. तर मग असा तुझा हा आठवणीतला दिवस, मग किती वेळ होतास तू तिथे? पूर्ण दिवसभर तिकडे होतास?
0: तिथं पूर्ण दिवस नव्हतं, एक दोन तास.
1: कार्यक्रम कसा झाला? बाकीच्या मुलांनी पण भाषण वगैरे केली का तिकडे? मग
0: नाही, भाषण नाही केले, फक्त तिथं डान्स होता असे वेगळे.
1: अच्छा अच्छा अच्छा, पण मग तुला अध्यक्षीय भाषण करावं लागलं असेल काहीतरी, मग मुलांना काय सांगितलंस तू तेव्हा?
0: पण हसत नाही खेळत नाही तर मुलांना खेळा असा असं.
1: अच्छा अच्छा, असं सगळं सांगितलंस मुलांना. बरं, मग तुला मोबाईल खेळायला आवडतो का?
0: हो आवडतो.
1: अच्छा, किती मोबाईल खेळतोस?
0: जेव्हा मिळाला तेव्हा.
1: काय बघतो मोबाईल मध्ये?
0: मोबाईल मध्ये थोडे गेम खेळतो, अभ्यास करतो मोबाईल मध्ये.
1: तुमच्या वयाच्या मुलांनी मोबाईल खेळायला पाहिजे का जास्त?
0: नाही खेळ,
1: नाही खेळायला पाहिजे ना. मग तू खेळतो का तरी पण? मोबाईलची गरज किती आहे तुला? तुम्हाला किती गरज असते मोबाईलची?
0: मोबाईलची फक्त 25% असते.
1: 25% गरज असते. तुम्ही किती टक्के घेऊन बसता?
0: 50%.
1: 50 कुठे घेऊन बसता? 100%-100% घेऊन बसता? दिवसभर मोबाईल घेऊन बसणारे पण पोरं बघितलेले मी. तू घेतो का मोबाईल कधी?
0: मी दिवसभर नाही घेत.
1: जेव्हा टाइम मिळाला तेव्हा. मग अभ्यासाचं बघतो की नुसतं टाइमपास करायचा त्याच्या?
0: नाही, अभ्यासाचं बघतो.
1: अभ्यासाचं बघतो? तुम्हाला अभ्यासासाठी पण लागतो? प्रयोगाला काय काय तुम्हाला काय बघायचं असतं त्याच्यात गुगलवरती वगैरे, त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईल लागतो? कुठला

0: उपक्रम राबवला होता?
1: सीड बॉल हा उपक्रम राबवला होता.
0: सीड बॉल म्हणजे काय?
1: सीड बॉल म्हणजे सीट म्हणजे झाडाची बी आणि बॉल म्हणजे मातीचा बॉल. मग त्या सीड बॉल मातीमध्ये बी टाकून त्याचा बॉल करायचा होता तो सीड बॉल. मग आमच्या शाळेत एका दिवशी सराफ मॅडमांनी बेलफळ आणलं परिपाठाच्या वेळेस. बेलफळ आणून सांगितलं की या बेलफळापासून कोण रोप तयार करेल बिया काढून. मग मी म्हणालो की मी बेल रोप तयार करेल. मग मी ते बेलफळ घेऊन आलो, त्याच्यापासून बिया काढल्या. माझ्या वडिलांनी मला बिया लावण्यासाठी ट्रे माती आणि खत आणून दिलं. मग मी त्या ट्रे मध्ये माती खत टाकलं, त्या बिया लावल्या, त्यांच्या रोज काळजी घेऊ लागलो. एक महिन्यामध्ये माझे बेलचे रोप तयार झाले. मग मी ते बेलचे रोप गावात गावोगावी मित्रांना शेतामध्ये असेल.
0: म्हणजे तुला पर्यावरणाचं काय महत्व आहे हे समजलं असेल ना?
1: हो समजलं.
0: समजलं का?
1: हो.
0: अच्छा, मग त्या बिया रुजवताना तुला काय काळजी घेतलीस तू?
1: मी रोज
0: जेव्हा आपल्याला रोप हवं होतं
1: हो
0: तर काय काळजी काय घेतलीस?
1: रोज त्या बियांना पाणी टाकण्याची, खत.
0: रोज खत टाकावं लागत होतं?
1: नाही, 10 दिवसामध्ये एकदा, 10 दिवसामध्ये.
0: अच्छा, मग एका महिन्यामध्ये किती रोप, म्हणजे साधारण एखादा इंच, 2 इंच, कसे रोप आले असे? म्हणजे
1: एखाद्या एक महिन्यामध्ये 4 इंच पर्यंत रोप वाढले होते.
0: 4 इंचापर्यंत रोप वाढले. साधारण किती रोप तयार केले होते तू?
1: मी असं दरवर्षी 100-200 अधिक रोप.
0: तू दरवर्षी तयार करतो? दरवर्षी कसले कसले रोप तयार करतोस?
1: रोप तयार
0: फक्त बेलाचे करतोस का? मग बेलाचे रोप करताना म्हणजे ते त्याचं जे बेल फळ आहे त्या बेल फळामधून तू बिया घर बाजूला करून बिया काढून घेतो आणि मग ते कसं रुजवायचं ते सांग बरं. आपले बालमित्रांनी पण जर कधी त्यांना जर कधी घरी त्यांना बेलाचं रोप लावायचं असेल तर सगळे जण म्हणजे तू असं सविस्तर सांग. मग आपले लहान जे मित्र आहेत जे ऐकताय आपली मुलाखत तर त्यांनाही समजेल की आपल्या या छोट्या मित्राने इतक्या छोट्या वयामध्ये इतके रोप रुजवले आणि सगळे वाटप देखील केले आणि पर्यावरणासाठी मदत केली तर आपणही काहीतरी करावं असं त्यांना जर वाटलं तर ते पण करतील. तर असं तू सविस्तर सांग की ती बेलाची रोप तू कशी तयार.
1: बेलाची रोप बेलफळ आणलं, ते बेलफळ फोडून त्याच्यामधल्या जेवढ्या पण बिया असतील ते सर्व बिया काढून घेतल्या आणि मी सांगितलं ते ट्रे मध्ये लावून.
0: नाही, मग बिया काढून घेतल्या तर मग त्या ओल्या बिया असतात बरोबर आहे? मग त्या ओल्याच्या ओल्याच लावल्या का?
1: नाही, उन्हामध्ये सुकायला लागलं.
0: तू पूर्ण प्रोसेस सांग, मग आपले बालमित्र पूर्ण कसं काय त्यांना समजायला हवं ना. मग तू म्हणशील की मी काढलं आणि लावलं, मग ते बिचारे तसं काढतील, लावतील तर त्यांचं तर होणार नाही ना. तर मग तसं तू जसं केलं तसं सांग.
1: त्या बिया बेलफळामधून काढल्या, 5-7 दिवस उन्हामध्ये सुकवू दिल्या आणि मग त्या बिया ट्रे मध्ये लावून काळजी घेत राहिलो, पाणी टाकायचं, खत टाकायचं. मग
0: मातीमध्ये नुसत्या अशा बुजवून दिल्या?
1: हो, बुजवून.
0: अच्छा अच्छा. आणि मग नंतर खत वगैरे टाकून पाण्याचा फवारा वगैरे मारून ट्रे मध्ये तसं ट्रे मध्येच तयार केले.
1: ट्रे मध्येच.
0: मग तू दरवर्षी फक्त बेलफळाचेच तयार करतो?
1: बेलफळाचे.
0: छान. आणि मग कुठे कुठे वाटतो आतापर्यंत, कुठे कुठे वाटले तू
1: आतापर्यंत? माझ्या नातेवाईकांमध्ये गावोगावी पण वाटलेले आहेत. गावाच्या लोक बी माझ्याकडून घेऊन जातात, शेतामध्ये लावतात. मीही माझ्या शेतामध्ये लावलेले आहेत, मित्रांना वाटप केलेले आहेत.
0: शाळेमध्ये पण सगळ्यांना दिले असतील? सर लोकांना,
1: सरांना,
0: मॅडमला, सगळ्यांना दिले असतील. शाळेमध्ये पण लावलंय का?
1: शाळेमध्ये.
0: वृक्षारोपणाचं काय महत्व आहे?
1: वृक्षारोपणाचं वृक्षाचं म्हणजे सगळ्यात महत्व फायदा म्हणजे वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात.
0: त्याच्यासाठी काय करायला हवं?
1: त्याच्यासाठी वृक्ष लावावे जास्त लावावे.
0: त्याच्यासाठी वृक्ष जास्त लावायचे पण वृक्ष तोड करायची
1: नाही.
0: तर एक सांगशील मला, ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी यांच्यात काय फरक आहे असं तुला वाटतं?
1: शहरी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जसं विद्यार्थी किती पण हुशार राहिला तरी सगळ्यांना सारखं शिकवलं जातं.
0: अच्छा.
1: आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जर समजा विद्यार्थी हुशार राहिला तर त्याच्याकडे जास्त लक्ष असतं.
0: अच्छा.
1: शहरी विद्यार्थ्यांना क्लास ट्युशन लावलेले असतात, ग्रामीण विद्यार्थ्यांना क्लास ट्युशन लावलेले नसतात. शहरी विद्यार्थ्यांना काही काम नसतं त्यामुळे त्यांचं शिक्षण जास्त असतं. ग्रामीण विद्यार्थ्यांना शेतीकाम, घरकाम असतं त्यामुळे त्यांचं शिक्षण शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा थोडं कमी असतं.
0: सेल्फ स्टडी असतो. सेल्फ स्टडी जर आपलं डोकं चांगलं असेल तर आपण स्टडी करून आपण आपलं भविष्य आरामात घडवू शकतो. काम तर प्रत्येकाला असतात. शहरी विद्यार्थ्यांना काम नाही असं काही नाही पण घरामध्ये ठीक आहे बा एक, पण तुम्हाला एक प्रॉपर बॉ शेतीचं काम असतं थोडंफार. असं आपण थोडीफार मदत आई वडिलांना करतो सगळ्यांना, पण आई वडिलांना मदत करायला पाहिजे नाही का? बरं, तुला काय बनायला आवडेल?
1: मला मोठे होऊन युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर बनायला आवडेल.
0: कलेक्टर बनायला आवडेल तुला? का बरं कलेक्टरच हे आहे?
1: कलेक्टरचं कारण कलेक्टर पूर्ण जिल्ह्याला सांभाळतो, जिल्हा अधिकारी म्हणून कलेक्टर राहतो.
0: अच्छा, बर. आणि मग आपल्या लहान बालमित्रांना तू काय संदेश देशील? आता तू आता आलेला आहेस तर तू काय सांगशील त्यांना की काय अभ्यास करा का काय असा संदेश काय देशील?
1: त्यांनी पण माझ्यासारखं प्रत्येक स्पर्धा परीक्षा

0: मध्ये सहभाग अभ्यास करावा.
1: अच्छा, अजून तुझ्यासारखे छान छान रोपं तयार करायचे,
0: हो
1: पर्यावरणाला मदत म्हणून तुम्ही ते रोपं तयार करून वाटप करायचे, असं पण
0: हो
1: काम आपले बालमित्र करू शकतात.
0: हो
1: तर दुर्गेश, आज तू इथे आलास
0: हो
1: आकाशवाणीत आणि इतकी छान मुलाखत तू आमच्या बालमित्रांसाठी आम्हाला दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

0: श्रोतहो, आत्ताच आपण आनंद मेळा हा बालमित्रांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात. आजच्या कार्यक्रमात दुर्गेश भास्कर चव्हाण याची योगिता चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: जरूरत कुछ ज्यादा नहीं है और वो जरूरी है अगर आगे

0: या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सुनबाई.
6: काय सासूबाई?
5: ह्या घराचे काही नियम आहेत.
6: जसे?
5: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
6: मग देवाण घेवाण?
5: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
6: ओह.
5: जसे UPI ने?
6: अच्छा.
5: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
6: तो काय सासूबाई?
5: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
6: तुम्ही पण ना सासूबाई.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
8: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्याला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग विद्याधाम धुळे संचालित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र यांच्या वतीने आयोजित योग विषयक कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रमाचे स्थळ दत्त मंदिर देवपूर धुळे. वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 7. चला योगाला जीवनाचा भाग बनवूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया.
9: FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांचं सुगम गीत. यशवंत देव यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत अरुण दाते.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रुणालयला यांच्या स्वरात अल्बम मधील गीतरचना।

ऋतुहातच आपण कट्यार काळजात घुसली या नाटकातील पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यगीत ऐकलं. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात श्रोतो हो यानंतर ऐकूया शाहीर राम जोशी यांचं लोकगीत. आनंद कुरेकर यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत उत्तरा केळकर.

श्रोतेहू, या कव्वाली गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहू, दुपारचे 12 वाजत आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा महिला भगिनींचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करतेय. नमस्कार.

0: सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे,
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: तोंडोळख म्हणू शकतो
0: आपण. हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9, 10, 11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1.5 ते 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत

0: फ्रेश टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत दोन गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते. बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा एका सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्य काळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
0: तर मी थोडस ह्याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी, ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. ह्यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत, सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योग निद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते

0: कमी करण्यासाठी सुद्धा योग निद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया, किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे, यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का? म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे.
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते, साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योग निद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योग निद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं, आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ, ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावे, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते, किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायचे. एवढ्या दोनच गोष्टी, आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला टीपी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही, किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील, तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेवढ्याच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट

0: मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना. तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं. आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते. आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेस साठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं.
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-2, 3-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले. आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ॲड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ॲड केली तेव्हा तिचे इथं, म्हणजे कोल्हापुरात असताना, तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती यायची आणि लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो. पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली. त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं.
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्स न ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात

0: होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो, बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहे ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू, सांधा, पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं, रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श, आवाज हे अनुभवायचं असतं. आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य. किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता, आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोराय लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात.
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्याएवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो.

0: किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का, हे वेगळं आहे का?
1: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात. पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
0: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणं. हा,
1: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
0: बरोबर.
1: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
0: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
1: बरोबर.
0: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
1: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो. की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये. तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
0: हा, नक्कीच हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
1: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
1: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि

0: गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा दोन तीनदा तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण काही गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींचंच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडे किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5 चा 10 चा जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचाय तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याहीपेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा

असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात झुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शीण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात अहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी, ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा

आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य याने संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी राग रागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीत प्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विबोधाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विबोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महमद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृत

उपयुक्ततेवरून आणि कला तत्वज्ञान विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजता गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात. श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यास युक्त जीवनशैली अंगीकारण आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर।
0: दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता।
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेश

0: जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST च्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमी

0: सत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचन रोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागले आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्टमधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणे तातडीने द्यावी. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे. आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू

पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही.

विजय जहागीरदार यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 ला कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत May Elin Stinner याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला।

0: वरळी डोम मधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
1: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषा

ची भीती वाटत आहे। जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले। संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। दरम्यान ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली। सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 ला कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ। आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागले, आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे, आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ही ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये बघितलं, आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ॲप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. याच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा, हे याच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल, हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्याने आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
2: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले, तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिकवताना त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर

0: वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जे आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठं म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ते व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची, ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचा साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना AIचा आणि नवनवीन ॲप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर AI आणि नवीन ॲप्समुळे शिक्षणात कोणते बदल झालेले आहेत?
0: आता AI याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम AIच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा AIचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेले क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा AIचा झालेला वापर आहे. म्हणजे AI हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतो की विविध जे ॲप्स आहेत

0: त्याच्यामध्ये त्या एआयचा वापर देखील प्रभावी रीतीनं केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहे, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथं घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही. तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो आणि विद्यार्थ्याला वाटतं की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: सर, काहींच्या मतानुसार एआयमुळं आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त एआयवरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. एआयचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलं आहे, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट एआय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ती स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं जे आहे ना, ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. एआय म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती, आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त एआयचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही. त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळं विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेच आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग, म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यामध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते, त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ते कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाहीत, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ह्याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामुळे उपलब्ध झालेली आहे.
1: सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
0: ऑनलाईन पद्धत आता तर बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवत आहे. तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही, त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्हतेचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येते हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्या

0: मधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं आणि निकाल लवकर लावला जातो. परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे तो त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्हता आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्थ साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि त्या उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वअभ्यासाची सवय किती वाढली आहे?
0: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक डिजिटल साक्षरता आपण जर त्यांना सांगितली बाबा की याचा उपयोग या घटकासाठी, आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ॲप आहे, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल जितका त्याच्यामध्ये तो रममाण होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, तितका वेळ ते स्वयंअध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली तर तेवढे त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयंअध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोगानं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो, तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंबहुना ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक ही सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी एखाद्या प्रसंगाची एखाद्या ठिकाणाची स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथंपर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळं भौगोलिक सीमारेषा पोसलेल्या जगामध्ये कुठल्याही देशाची कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला, पण त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थीच असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाटतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला ते आवडतं. म्हणजे तीच गोष्ट, त्याच नोट्स, तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळे

0: तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं आनंददायी आणि चॅलेंजिंग आव्हानात्मक शिकण्याची एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय साधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला वाटतं.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक म्हणून मी त्याला काय माझ्या मुलाला मुलीला योगदान देऊ शकतो, त्यांच्या शिक्षणामध्ये कसा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षांना लागता त्याच्या शिक्षणासाठी एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलंही उपकरण ऑनलाईनच्या साधनाचं असेल तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळवून त्याचं ज्ञानात कसं रूपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञानी आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे हेच या निमित्तानं यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: तर फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलतंय तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज या विषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ती माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या. नमस्कार.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: श्रोते हो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही करायची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6 आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 दिल्लीहून हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: آزادی
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
3: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक

0: ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर एका जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली, तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा

च्या 2026 संपन्न आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं. कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे. आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत. काय आहे उपलब्ध? तर योगसाधन आहे. तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो. त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाही आहेत, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तो योगात नसतो. म्हणजे नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे. मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही. या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे. म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते, आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते. आणि म्हणून मग मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं. इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते. योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे, आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत. ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे, आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात. हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखीन काय काय करतात. या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, आणि खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.

0: साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात

0: प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री CJosephVijay यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आसपास वो गेंद को इसलिए रख रही हैं ताकि उस गेंद को कट ना किया जा सके. और एक गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा अंदर की आई और हरमनप्रीत कौर उसे कट करना चाहती थी. गेंद का अंदरूनी हिस्सा लगा और गेंद सीधा स्टंप्स पर और भारत के लिए एक बहुत बड़ा झटका. हरमनप्रीत